तुद जीवड़े अवरण कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू निःचल करता सोई, तुद आपे भावै सोई वरतै जी, तू आपे करहै सो होई।